0: 819 kilohertz ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमपीसी च्या घड्याळात दुपारची ठीक सारी 12 वाजली आहेत।
2: स्वर तरंग
1: रसिक श्रोत्यांना माझ्या सुप्रीम नमस्कार। आज मंगळवार असून जुलै महिन्याची 14 तारीख। या मंगळवारच्या या स्वरतरंग कार्यक्रमात तुमच्या खास मनोरंजनासाठी मी हजर झाले असता मधुर गीतांची निवडणूक केलेली आहे। तर प्रस्तावनेत विलंब न लावता चला या पुढील गीताद्वारे आपलं वातावरण संगीतमय करू। नमिला गणपती माऊली सारजा। संत तुकाराम महाराजांच्या हे गोर गणेश भक्तिगीत चला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या सुरेला वाजात कार्यक्रमाच्या आरंभी।

रसिको संत तुकाराम महाराजांची ही सुंदर रचना ऐकल्यानंतर सादर करीत आहोत कार्यक्रमाची दुसरी भेट श्रेष्ठ कवी सौमित्र यांची ही रचना मिलिंद इंगळे यांच्या मधाळ आवाज.

श्रेष्ठ कवि सौमित्र यांची ही रचना ऐकल्यानंतर रसिक हो सादर करीत आहोत हे पुढील गीत जीवाचे राण प्रेमाचे दान. हे मधुर गीत आपल्या सुस्वरात व्यक्त केले आहेत विजय भाते व हर्षवर्धन वावरे.

स्वरत रंग या कार्यक्रमातील या वेळची भेट म्हणजे रसिक हो आमो जुवेकर यांनी सरबत केलेले हे गाणं वेडिया मना सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल आवाजात ऐकूया हे पुढील गीत.

फिर से कहो यावेली चलाई को या श्रेष्ठ कवि कुसुमाग्रज रचित हे पुढील भाव गीत एवढे तरी करू न जा हा वसंत आवरू न जा सुरचंद्रिका पद्मजा फेणाणी जोगळीकर यांच्या सुमधुर आवाजात.

स्वरचंद्रिका पद्मजावे नाणी जोगलेकरांच्या सुरील आवाजातल्या या भावगीतानंतर सादर करीत आहोत रसिकहो वेसावकरांचे हे पुढील कोळी गीत श्रीकांत नारायण व सहगायकांचे

विसावकरांची हे कोळी गीत ऐकल्यानंतर रसिक हो पाहता पाहता सुरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. प्रेम आणि जीवन सुंदर कितीतरी, प्रेम एक तरल भावना या गीतसंग्रहातून घेतलेले हे गाणं आहे. लेस्ली लेविस, शौनक अभिषेकी, महालक्ष्मी आयर, अजित परब यांच्या सुमधुर आवाजात आणि ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आजचा आपला हा कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. मनापासून धन्यवाद. शुभ दिन व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोतनो, शेरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश।

सुजनू कधी कधी शांततेत ही खूप काही ऐकू येतं. मनाच्या कोपऱ्यात धरलेल्या आठवणी, जुन्या गाण्यांची धून आणि आपल्या माणसांची आपुलकी. तेव्हा श्रोतनू या क्षणी जाऊया आठवणींच्या गावात, ऐकूया आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.